0: संग निके
1: नमस्तन भूते नमस्तन जुपे
0: नमस्तन निकर्मे नमस्तन निकर्मे
1: नमस्तन निर्देशे नमस्तन निर्पेशे
0: नमस्तन निनामे नमस्तन निरकामे
1: नमस्तन निर्दाते नमस्तन निर्गाते
0: नमस्तन निदुके नमस्तन अपूते
1: नमस्तन अलोके नमस्तन अशोके
0: नमस्तन नितापे नमस्तन गथापे